0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM।
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत, गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती। MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत अत्त दीप भव।

0: सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
1: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झीरो करने का भी है.
0: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. pmsuryaghar.gov.in वर.

0: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गौबी

0: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 71 78 44.
2: क्या ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डायटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM यूनिवर्सिटी, NCC, छत्रपति संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस, सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
5: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM University, N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503 08 2913.
6: झुमका गिरा रे

0: टेक्नॉलॉजी एमजीएम यूनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्राम ची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: NGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
1: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
0: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
1: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
0: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783891 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना?
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी. To visit mgmu.ac.in.
3: Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTEC 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 937171423 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: Let's talk about career. You're listening MGM 90.8 FM. RJ Adnan आपके साथ है and career कट्टा में हम अलग-अलग career के बारे में बात करते हैं and सध्यानंतर admission process शुरू आहे engineering साठी यानी त्याचे cap round शुरू आहे तर या admission process मध्ये नंतर विद्यार्थी काय चुका करतात आणि कोणती branch निवडावी कशा प्रकारे निवडावी आणि काय टाळावे काय करावे याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आपल्या सोबत आहेत डॉक्टर गिरीश बसोले सर, हेड युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग MGM युनिव्हर्सिटी. हॅलो सर, तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार अदनान,
0: कसे आहात सर तुम्ही?
1: खूप छान.
0: तर सर, सध्या कॅप राऊंड सुरू आहेत इंजिनिअरिंगचे, तर कॅप राऊंडची गडबड यात मनात अनेक प्रश्न येतात विद्यार्थ्यांचे की ब्रँच निवडताना, तर ते प्रश्न कोणकोणते असतात?
1: प्रोसेस मधली सगळ्यात पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे मेरिट लिस्ट डिस्प्ले करण्याचा, तो सध्या आहे. यानंतर आपले कॅप राऊंड 1-2 असे चालू होतील आणि त्यानंतर आपल्याला योग्य ते कॉलेज मिळतं, ही अशी प्रोसेस असते. आता आपण जर पाहिलं तर ह्या दरम्यानच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या मनात खूप काही प्रश्न आहेत की कोणतं कॉलेज निवडायचंय, कोणतं टाळायचंय, कोणती ब्रँच निवडायची आणि कोणती नाही निवडायची. तर एक या इंजिनिअरिंग क्षेत्रातला एक प्राध्यापक म्हणून एवढ्या वर्षाच्या नोकरीनंतर अनुभवानंतर मी एवढं सांगू शकतो, प्रत्येक इंजिनिअरिंगची ब्रँच ही छानच असते. आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ते म्हणजे आपल्याला ज्या इंजिनिअरिंग मध्ये डिग्री घ्यायची आहे त्या इंजिनिअरिंगच्या डिग्री नंतर आपल्याला जॉबची उपलब्धता किती आहे हा एक जरी विचार आपण डोक्यात ठेवला ना तरी आपल्याला त्याच्यातून फायदा मिळू शकतो. आता सध्या जे एक चित्र आपण पाहतो लोकांचं की ते पूर्वग्रह असे डोक्यामध्ये ठेवून पूर्वीच्या काही मान्यतेनुसार आज ऍडमिशन घेत आहेत आणि खर तर ह्याच मुलांना पुढचे 4 वर्षांनंतर त्या फील्ड मध्ये यायचं आहे. 4 वर्षात बरेचसे बदल घडू शकतात. म्हणून आता यांनी काय ऍडमिशन घेताना एवढा विचार करायचा आहे की येत्या 4 वर्षांनंतर मी जेव्हा बाहेर पडेल तेव्हा माझ्या मी केलेल्या इंजिनिअरिंगला चांगला भाव कसा वधारेल किंवा त्याची डिमांड कशी वाढेल यावर विद्यार्थ्यांनी विचार करणं अपेक्षित आहे. आता कॉलेजच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा असेल ना, असलेल्या शिक्षणाची गुणवत्ता, त्या कॉलेजमध्ये असलेल्या शैक्षणिक सुविधा आणि त्या कॉलेजमध्ये असलेले प्लेसमेंटची फॅसिलिटी, म्हणजे विद्यार्थ्यांना जे जॉब आपण ऑफर करण्यासाठी जी प्लेसमेंट सिस्टम असते त्या सिस्टमची एक जानकारी आपण घ्यावी, त्यांचं कॉलेजचं इंडस्ट्रीशी असलेले टाईअप्स किंवा त्यांच्याशी असलेले MOUs याही गोष्टीवर आपण भर दिला पाहिजे. या गोष्टीतून तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळेल, चांगलं इंजिनिअरिंग मिळेल.
0: तर सरांसोबत आपण अजून बोलणारच आहोत अबाउट इंजिनिअरिंग ऍडमिशन बद्दल थोड्या वेळानंतर. तेपर्यंत स्टे ट्यून्ड.

0: आपल्या इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनियरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनियरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप्स.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 44.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM यूनिवर्सिटी, NCT, छत्रपती संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University, N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

0: वेलकम बॅक युअर लिस्टिंग MGM 90.8 FM आणि करिअर कट्ट्यामध्ये आज आपण बोलत आहोत प्रोफेसर डॉक्टर गिरीश बसोले सर यांच्या सोबत अबाउट ऍडमिशन प्रोसेस इन इंजिनिअरिंग याबद्दल. आणि सर, विद्यार्थ्यांनी ब्रँच निवडताना सेल्फ अनालिसिस काय करावं, म्हणजे आपल्यासाठी कोणती ब्रँच योग्य आहे कोणती नाहीये, कारण की आपला मित्र या ब्रँच मध्ये जातो तर मी पण त्याच ब्रँच मध्ये जाणार, सध्या हा ट्रेंड सुरू आहे तर मी त्याच ब्रँच मध्ये ऍडमिशन घेणार, अशी पण एक मेंटॅलिटी आहे विद्यार्थ्यांची, काय सांगणार?
1: आमचे मित्र भेड चाल म्हणतात. खरंय, तसं दुर्दैवानी तसं खरं आहे, कारण इंजिनिअरिंग निवडताना स्वतःचं अनालिसिस पाहिजे किंवा स्वतःचा विचार असला पाहिजे की इंजिनिअरिंग मला का करायचं आहे, आणि त्याच्या अनुषंगाने जर आपण इंजिनिअरिंग निवडली ना तर आपल्याला त्या इंजिनिअरिंग मधून नक्कीच फायदा मिळेल. आता काय होतं, साधारणतः मी माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना एक 6 पॉइंट्स त्यांच्या डोळ्यासमोर ठेवतो. तुम्ही इंजिनिअरिंग का करताय किंवा तुम्ही शिक्षण का घेताय, हे 6 पॉइंट मध्ये काय आहेत? सगळ्यात पहिला असतो जॉब, कारण कुठलेही शिक्षण नुसत्या शो साठी नाहीये, त्याच्यातून काहीतरी आपलं अर्थार्जन झालं पाहिजे, पायावर उभे राहिलो पाहिजे. जॉबच नाही, काही व्यवसाय करताय तो काही करताय तो काही, ह्यामुळे पहिला गोष्ट आहे माझ्या दृष्टीने ती जॉब. दुसरी गोष्ट मी त्यांना सांगतो ती म्हणजे या फील्ड मध्ये मिळणारा स्टार्ट, म्हणजे ज्याला आपण पॅकेज म्हणतो, कारण जेवढा तुम्ही कमी पॅकेज वरून सुरुवात करता तेवढा उशीर लागतो तुम्हाला एका चांगल्या रिस्पेक्टेबल सॅलरीला पोहोचायला. पण सुरुवातीला तुम्हाला चांगला ब्रेक थ्रू मिळाला तर चांगलं असतं, म्हणून दुसरं आहे पॅकेज. तिसरी गोष्ट असे त्या फील्ड मध्ये असलेली स्टेबिलिटी. आता आपण पाहतोय जॉब मार्केट जे आहे ना ते खूप वोलाटाईल झालेलं आहे, जी गरज इंडस्ट्रीला आहे त्या गरजेचेच लोक पाहिजेत, अनावश्यक लोकांना आता राहिलेलं नाहीये काही स्कोप. चौथा पॉइंट असतो तो म्हणजे आपल्या वयानुसार आपला करिअर ग्राफ उंचावत जाण्याची कितपत त्याच्यामध्ये शक्यता आहे, म्हणजे जरी इंजिनियर म्हणून आपण सुरुवात केलेली असेल तरी कुठंतरी जनरल मॅनेजर, मॅनेजिंग डायरेक्टर, व्हाईस प्रेसिडेंट, प्रेसिडेंट अशा पदांपर्यंत एखादा विद्यार्थी जातो ना तर जन्माचं सार्थक झाल्याची फिलिंग येते, त्यामुळे त्यामध्ये असलेला करिअर ग्राफ हाही महत्त्वाचा आहे. दुसरं, आपल्याला त्या फील्डमध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन मिळेल का, कारण जॉब सॅटिस्फॅक्शन केव्हा मिळतं? जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करताय जिथं तुमचे श्रम लागतात, तुमचं नॉलेज लागतं, तुमचे स्किल्स लागतात, त्या स्किल्समधून, कष्टांमधून, नॉलेजमधून एखादी घडलेली गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर उभी राहत असेल ना, किंवा तुम्हाला जाणवत असेल ना की हे मी केलेलं काम आहे, तर तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं. पण एखादी गोष्ट दिसतच नाही आपल्याला आपण काय केलेलं आहे, त्याच्यात जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. मी तर असं म्हणेन की माणसाला खऱ्या अर्थाने पाहिलं तर पैसा तर आवश्यक आहे, पण पैशापेक्षा जास्त जॉब सॅटिस्फॅक्शनची गरज असते. तर हा विचार तेवढाच महत्वाचा आहे जेवढा की जॉब मिळण्याचा. आणि आजच्या काळातला लक्षात ठेवून माझं अजून एक सांगणं आहे सगळ्यांना की आपण जे इंजिनिअरिंग करतो त्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशनची किती शक्यता आहे, म्हणजे एक ते एका फील्डवरती अवलंबून न राहता आपल्याला वेळ प्रसंगी आपल्याला किती जास्तीचे संधी उपलब्ध होऊ शकतात, किती जास्तीच्या क्षेत्रात आपल्याला संधी उपलब्ध होऊ शकतो याचाही विचार करावा. म्हणून हे 6 पॉइंट्स लक्षात ठेवावे. मी पुन्हा एकदा त्याची उजळणी करतो, जॉब, पॅकेज, स्टेबिलिटी, त्याच्यानंतर जॉब सॅटिस्फॅक्शन, त्यानंतर करिअर ग्राफ, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आता मी तुम्हाला सांगितलं, डायव्हर्सिफिकेशन.
0: सो सरांसोबत आपण अजून सविस्तर बोलणारच आहोत अबाउट ऍडमिशन प्रोसेस बद्दल, तोपर्यंत स्टे.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.

0: करिअर कट्ट्यामध्ये आज आपण बोलत आहोत इंजिनिअरिंग ऍडमिशन बद्दल. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM आणि आपल्यासोबत आहेत प्रोफेसर डॉक्टर गिरीश बसोले सर, हेड युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: आपली इंजिनिअरिंग आपल्याला कशासाठी करायची, की आपल्याला इमिजिएट जॉब देणं गरजेचं असेल, आपली सांपत्तिक स्थिती बेताची असेल तर आपल्याला जॉब नक्कीच पाहिजे आणि तो शक्य तेवढ्या लवकर पाहिजे, कारण त्या इंजिनिअरिंगच्या डिग्री नंतर आपण जास्त वेळ थांबू शकत नाही. मग अशी इंजिनिअरिंग शोधली पाहिजे की ज्याच्यामध्ये आपल्याला त्वरित जॉब मिळू शकतो. त्यामुळे सांपत्तिक स्थितीचा भाग इथे असतो. जे सांपत्तिक दृष्ट्या थोडे चांगले असतात, वेल टू डू फॅमिलीतले असतात, त्या मुलांना थोडासा ब्रीदिंग टाइम मिळतो आपल्या इंजिनिअरिंगच्या नंतर पुढे काय ठरवायचं. पण सर्वसाधारणपणे मध्यम वर्गासाठी जॉब हा इमिजिएटली उपलब्ध व्हावा अशा प्रकारची इंजिनिअरिंग असते. केवळ लोकांनी भावनेच्या आधारे जाऊन किंवा चालत आलेल्या मान्यतांचा आधार घेऊन किंवा आमचा शेजाऱ्याचा अमुक तमुक किंवा नात्यातला अमुक तमुक ह्या ब्रँच मध्ये होता म्हणून ही ब्रँच खूप चांगली खूप पगार देते, अशी जी क्रेज असते ना, ह्या क्रेजच्या मागे लागू नये. मी नेहमी सगळ्यांना एक गोष्ट सांगत असतो की आपला निर्णय हा आपला पाहिजे आणि त्या निर्णयामध्ये कुठलाही अभावाचं कारण नसावं, कुठल्याही दबावाचं कारण नसावं आणि कुणाच्याही प्रभावाचं कारण नसावं, कारण ह्या तिन्ही गोष्टींमध्ये तुमचा खरा निर्णय होत नाही आणि मग काय होतं, तुम्ही कोणाच्या तरी दुसऱ्याच्या विचाराने चालता आणि तो तुम्हाला कदाचित मानवत नाही नंतर, आणि इथे बऱ्याचशा मुलांची घुसमट होतानाही आपण पाहतो. तर हा एक स्वतःचा विचार तयार करणं, स्वतःच्या नजरेने बघणं आपल्या ब्रँचकडे, ते फार गरजेचं आहे. तर साधारणपणे अशा प्रकारचं अनालिसिस विद्यार्थ्यांनी करायला काहीच हरकत नाही. त्याबरोबर एक सगळ्यात महत्वाचं तो मी प्रकर्षाने सांगेन, तो म्हणजे दृष्टिकोन. आपला दृष्टिकोन जो आहे तो सकारात्मक असला पाहिजे आणि आपल्या दृष्टिकोनामध्ये हार्ड वर्क करण्याची आपली क्षमता असली पाहिजे किंवा तयारी असली पाहिजे. बऱ्याचशा मुलांना जॉब चालून येतो पण मला अशा फील्डमध्ये काम करायचं नाही असं म्हणून ते टाळतात आणि नंतर मग त्या दुष्टचक्राला, दुष्टचक्र जे असतं ना जॉबचं, त्याच्यामध्ये अडकतात. म्हणून हा एक गोष्ट ठेवायची की जॉब आपल्याला करायचं आहे का नाही हे आधीच विचार करा आणि त्यानंतर आलेल्या जॉबमध्ये काम करण्यासाठी हार्डवर्क तुम्हाला करावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल.
0: सो सरांसोबत आपण अजून सविस्तर बोलणारच आहोत अबाउट ऍडमिशन प्रोसेस बद्दल. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.

0: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
1: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
0: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
1: BBA, BCom, MBA, Finance, HR, Hospital Management, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
0: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना?
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशन चे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: सध्या इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे आणि याबद्दलच आज आपण बोलत आहोत. तुम्ही ट्यून केले MGM 90.8 FM आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर गिरीश बसोले सर, हेड युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग MGM युनिव्हर्सिटी. आणि सर, ब्रँच निवडताना कोणत्या चुका होतात आणि त्या कशा टाळाव्यात आपण?
1: अज्ञान आतापर्यंत आपल्या ह्या उहापोहामध्ये त्याच्या गोष्टीचं थोडस कुठं कुठं आपण फ्लॅश केलेलं आहे. ब्रँच निवडताना मी एक गोष्ट पण सांगितलेली होती की आपला दृष्टिकोन असावा, आपली आवड, एक क्षमता, ह्या दोघांचा आपण विचार करावा. 12वी पर्यंत मार्क कमी असतील म्हणजे करिअर संपलं असं बिलकुल समजू नये. 12वी हा एक वेगळा आयुष्याचा भाग असतो आणि इंजिनिअरिंग ही त्यापेक्षा कितीतरी वेगळी असते. आपण योग्य ती इंजिनिअरिंग निवडायची, आपल्याला आवडेल अशी, किंवा कोणाचा सल्ला घ्यावा, जे जाणकार सांगतात त्यांच्या शब्दांवर त्यांना ऐकावं, समजून घ्यावं आणि त्यानंतर आपली इंजिनिअरिंग ही करावी. पण मी नेहमी जे सांगतो ना की क्रेज च्या माग लागून ब्रँच निवडून आपण विनाकारण नंतर जॉब नाही अशा परिस्थितीत जाऊ नये. त्याचं कारण काय होतं माहिती का? एक क्रेज जेव्हा तयार होते ना माणसाची, त्याच्यासाठी मागचा एक साधारणतः 10 ते 20 वर्षाचा काळ गेलेला असतो. त्या काळामध्ये आपल्यावरती जे जे त्या ब्रँच बद्दल, त्याच्या इंजिनिअरिंग बद्दल आपल्या मनावर जे गोष्टी आलेल्या असतात, त्यातून आपण त्याचं एक गुडीगुडी चित्र तयार करतो. आणि ते चित्र माझ्याही आयुष्यात आलं पाहिजे, जे की 4 वर्षानंतर पॉसिबल आहे, कारण माझी इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर ते पॉसिबल आहे असा आपण विचार करतो. पण हे जग तसं नाही आहे. हे जग दर 5 वर्षाला बदलत जात आणि ह्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये ना हा बदल फार झपाट्याने घडत आहे. म्हणून आपण क्रेजच्या मागे जाऊ नये, हे सगळ्यात महत्वाचं सांगणं. दुसरं महत्वाची गोष्ट राहते ना की आपण प्रत्येक कंटिन्युअसली आपण अपडेट करायचे, कारण जे काही आपले स्किल्स आहेत, जे काही नॉलेज आहे, बदलत्या काळाला सुसंगत राहिलं पाहिजे, त्याची प्रासंगिकता राहिली पाहिजे, अशा प्रकारचं शिक्षण आपण घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी मला एका ब्रँडचा फार चांगला उल्लेख करावा असा वाटतो की बीटेक इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल ही एक ब्रँच आहे. इतकी सुंदर ब्रँच आहे. या ब्रँच मध्ये जॉबच्या संधी अमर्याद आहेत. चांगल्या लोकांची उपलब्धता कमी असल्यामुळे, इंजिनियरची उपलब्धता कमी असल्यामुळे याच्यामध्ये मिळणारा पॅकेज सुद्धा खूप सन्मानजनक पॅकेज आहे. त्याबरोबर स्टेबिलिटी आहे या फील्डमध्ये. त्यानंतर या फील्डमध्ये तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन आहे. आणि तुम्हाला एखादं फील्ड बंद झालं किंवा कमी झालं किंवा रिसेशन आलं त्या फील्डमध्ये, तर तुम्हाला बहुसंख्य इतर क्षेत्र आहेत की जे तुम्हाला वाट पाहतात तुमच्या येण्याची. त्यामुळे मी जे सांगितलेले 6 पॉईंट आहेत ना, ते ह्या इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगसाठी चपखल बसतात. आणि त्यामुळे अशा सारख्या ब्रँडचा माणसाने उल्लेखनीय विचार करावा असं माझं सगळ्यांना सांगणं आहे.
0: थँक्यू सो मच सर. थँक्स लॉट. खूप महत्वाची माहिती आज आम्हाला माहिती झाली अबाउट ऍडमिशन प्रोसेस बद्दल आणि कोणती ब्रँच कशाप्रकारे आपण निवडू शकतो, सेल्फ अनालिसिस कशाप्रकारे करू शकतो याबद्दल. सो थँक्यू सो मच. आय होप की यातून विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. स्टे ट्यून्ड.
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
3: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
4: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 15 नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
3: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी. To visit mgmu.ac.in.
5: Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project star. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
1: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
0: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
1: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
0: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना?
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवीनंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी. To visit mgmu.ac.in.
3: Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 937171423 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री विजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-7844-44.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM University के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017008546. MGM यूनिवर्सिटी, NCC, छत्रपती संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
5: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26. MGM University, N6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
1: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
0: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
1: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
0: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना?
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
6: पावसात उभी जल परी,

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.

0: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा विजिट mgmu.ac.in.
1: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी प्रोग्राम्स BTech 4 इयर्स आफ्टर HSC कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग IoT सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग सायबर सिक्युरिटी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग VLSI डिझाईन अँड टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रोबोटिक्स अँड ऑटोमेशन फॉर ऍडमिशन विजिट mgmu.ac.in. or contact 9371714253 or visit MGM campus N6 Sidco Chhatrapati Sambhajinagar.

0: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 71 78 44.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM University, NCT, Chhatrapati Sambhajinagar.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी च्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University, N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.

0: करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one bright decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation.

0: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
1: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
0: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
1: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
0: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783891 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना?
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशन चे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: मिस्टर काटदरे मिसेस काटदरे पालक असण्याची किंमत खूप मोठी असावी, पण तुमच्या बाबतीत ती खूप जास्त मोठी आहे.
1: आई बाबा कुणी कुणी नसते तेव्हा.

0: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 71 78 44.
2: क्या ऐसा करियर चुनना चाहते हैं जहाँ आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहाँ डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डायटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM यूनिवर्सिटी, NCC, छत्रपति संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
5: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM University, N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503 08-2913.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in. Shine.

0: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
1: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
0: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
1: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
0: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783891 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना?
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: तुझा इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-7844.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM University के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM यूनिवर्सिटी, इंस्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.
6: Ghola jaye phoolon ka shabab, usme phir

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project star. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
1: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
0: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
1: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
0: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783891 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना?
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन and control engineering, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
1: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
2: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
1: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
2: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
1: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
3: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
3: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी. To visit mgmu.ac.in.
3: Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Circle, Chhatrapati, Sambhajinagar.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.

0: Let's talk about career. You're listening MGM 90.8 FM. RJ Adnan आपके साथ है and career कट्टा में हम अलग-अलग career के बारे में बात करते हैं and सध्यानंतर admission process शुरू आहे engineering साठी यानी त्याचे cap round शुरू आहे तर या admission process मध्ये नंतर विद्यार्थी काय चुका करतात आणि कोणती branch निवडावी कशा प्रकारे निवडावी आणि काय टाळावे काय करावे याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आपल्या सोबत आहेत डॉक्टर गिरीश बसोले सर, हेड युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग MGM युनिव्हर्सिटी. हॅलो सर, तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार अदनान,
0: कशा सर तुम्ही?
1: खूप छान.
0: तर सर, सध्या कॅप राऊंड सुरू आहेत इंजिनिअरिंगचे, तर कॅप राऊंडची गडबड यात मनात अनेक प्रश्न येतात विद्यार्थ्यांच्या की ब्रँच निवडताना, तर ते प्रश्न कोणकोणते असतात?
1: प्रोसेस मधली सगळ्यात पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे मेरिट लिस्ट डिस्प्ले करण्याचा, तो सध्या आहे. यानंतर आपले कॅप राऊंड 1-2 असे चालू होतील आणि त्यानंतर आपल्याला योग्य ते कॉलेज मिळतं, ही अशी प्रोसेस असते. आता आपण जर पाहिलं तर ह्या दरम्यानच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या मनात खूप काही प्रश्न आहेत की कोणतं कॉलेज निवडायचे, कोणतं टाळायचे, कोणती ब्रँच निवडायची आणि कोणती नाही निवडायची. तर एक या इंजिनिअरिंग क्षेत्रातला एक प्राध्यापक म्हणून एवढ्या वर्षाच्या नोकरीनंतर अनुभवानंतर मी एवढं सांगू शकतो, प्रत्येक इंजिनिअरिंगची ब्रँच ही छानच असते. आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ते म्हणजे आपल्याला ज्या इंजिनिअरिंग मध्ये डिग्री घ्यायची आहे त्या इंजिनिअरिंगच्या डिग्री नंतर आपल्याला जॉबची उपलब्धता किती आहे हा एक जरी विचार आपण डोक्यात ठेवला ना तरी आपल्याला त्याच्यातून फायदा मिळू शकतो. आता सध्या जे एक चित्र आपण पाहतो लोकांचं की ते पूर्वग्रह असे डोक्यामध्ये ठेवून पूर्वीच्या काही मान्यतेनुसार आज ऍडमिशन घेत आहेत आणि खरं तर ह्याच मुलांना पुढचे 4 वर्षांनंतर त्या फील्डमध्ये यायचं आहे. 4 वर्षात बरेचसे बदल घडू शकतात. म्हणून आता ह्यांनी काय ऍडमिशन घेताना एवढा विचार करायचा आहे की येत्या 4 वर्षानंतर मी जेव्हा बाहेर पडेल तेव्हा माझ्या मी केलेल्या इंजिनिअरिंगला चांगला भाव कसा वधारेल किंवा त्याची डिमांड कशी वाढेल यावर विद्यार्थ्यांनी विचार करणं अपेक्षित आहे. आता कॉलेजच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा असेल ना, असलेल्या शिक्षणाची गुणवत्ता, त्या कॉलेजमध्ये असलेल्या शैक्षणिक सुविधा आणि त्या कॉलेजमध्ये असलेले प्लेसमेंटची फॅसिलिटी, म्हणजे विद्यार्थ्यांना जे जॉब आपण ऑफर करण्यासाठी जी प्लेसमेंट सिस्टम असते त्या सिस्टमची एक जाणकारी आपण घ्यावी, त्यांचं कॉलेजचं इंडस्ट्रीशी असलेले टायअप्स किंवा त्यांच्याशी असलेले MOUs याही गोष्टीवर आपण भर दिला पाहिजे. या गोष्टीतून तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळेल, चांगलं इंजिनिअरिंग मिळेल.
0: तर सरांसोबत आपण अजून बोलणारच आहोत अबाउट इंजिनिअरिंग ऍडमिशन बद्दल थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.

0: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप्स.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-78-44.
2: क्या ऐसा करियर चुनना चाहते हैं जहाँ आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहाँ डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डायटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM यूनिवर्सिटी इंस्टिट्यूट को छत्रपती संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नोलॉजी च्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नोलॉजी साठी MGM यूनिवर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University N6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

0: वेलकम बैक योर लिस्टिंग MGM 90.8 FM आणि करिअर कट्टामध्ये आज आपण बोलत आहोत प्रोफेसर डॉक्टर गिरीश बसोले सर यांच्या सोबत अबाउट ऍडमिशन प्रोसेस इन इंजिनिअरिंग याबद्दल. आणि सर, विद्यार्थ्यांनी ब्रँच निवडताना सेल्फ अनालिसिस काय करावं, म्हणजे आपल्यासाठी कोणती ब्रँच योग्य आहे कोणती नाहीये, कारण की आपला मित्र या ब्रँच मध्ये जातो तर मी पण त्याच ब्रँच मध्ये जाणार, सध्या हा ट्रेंड सुरू आहे तर मी त्याच ब्रँच मध्ये ऍडमिशन घेणार, अशी पण एक मेंटॅलिटी आहे विद्यार्थ्यांची. काय
1: आमचे मित्र भेड चाल म्हणतात. खरंय, तसं दुर्दैवानी तसं खरं आहे, कारण इंजिनिअरिंग निवडताना स्वतःचं अनालिसिस पाहिजे किंवा स्वतःचा विचार असला पाहिजे की इंजिनिअरिंग मला का करायचं आहे, आणि त्याच्या अनुषंगाने जर आपण इंजिनिअरिंग निवडली ना तर आपल्याला त्या इंजिनिअरिंग मधून नक्कीच फायदा मिळेल. आता काय होतं, साधारणतः मी माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना एक 6 पॉइंट त्यांच्या डोळ्यासमोर ठेवतो. तुम्ही इंजिनिअरिंग का करताय की तुम्ही शिक्षण का घेताय, हे 6 पॉइंट मध्ये काय आहेत. सगळ्यात पहिला असतो जॉब, कारण कुठलंही शिक्षण नुसत्या शो साठी नाहीये, त्याच्यातून काहीतरी आपलं अर्थार्जन झालं पाहिजे, पायावर उभे राहिलो पाहिजे. जॉबच नाही, काही व्यवसाय करताय तो काही करताय तो, यामुळे पहिला गोष्ट आहे माझ्या दृष्टीने ती जॉब. दुसरी गोष्ट मी त्यांना सांगतो ती म्हणजे या फील्ड मध्ये मिळणारा स्टार्ट, म्हणजे ज्याला आपण पॅकेज म्हणतो, कारण जेवढा तुम्ही कमी पॅकेज वरून सुरुवात करता तेवढा उशीर लागतो तुम्हाला एका चांगल्या रिस्पेक्टेबल सॅलरीला पोहोचायला. पण सुरुवातीला तुम्हाला चांगला ब्रेक थ्रू मिळाला तर चांगलं असतं, म्हणून दुसरं आहे पॅकेज. तिसरी गोष्ट असे त्या फील्ड मध्ये असलेली स्टेबिलिटी. आता आपण पाहतोय जॉब मार्केट जे आहे ना ते खूप वोलाटाईल झालेलं आहे, जी गरज इंडस्ट्रीला आहे त्या गरजेचेच लोक पाहिजेत, अनावश्यक लोकांना आता राहिलेलं नाहीये काही स्कोप. चौथा पॉइंट असतो तो म्हणजे आपल्या वयानुसार आपला करिअर ग्राफ उंचावत जाण्याची कितपत त्याच्यामध्ये शक्यता आहे, म्हणजे जरी इंजिनियर म्हणून आपण सुरुवात केलेली असेल तरी कुठंतरी जनरल मॅनेजर, मॅनेजिंग डायरेक्टर, व्हाईस प्रेसिडेंट, प्रेसिडेंट अशा पदांपर्यंत एखादा विद्यार्थी जातो ना तर जन्माचं सार्थक झाल्याची फिलिंग येते, त्यामुळे त्यामध्ये असलेला करिअर ग्राफ हाही महत्वाचा आहे. दुसरं, आपल्याला त्या फील्डमध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन मिळेल का, कारण जॉब सॅटिस्फॅक्शन केव्हा मिळतं, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करताय जिथं तुमचे श्रम लागतात, तुमचं नॉलेज लागतं, तुमचे स्किल्स लागतात, त्या स्किल्समधून कष्टांमधून नॉलेजमधून एखादी घडलेली गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर उभी राहत असेल ना, किंवा तुम्हाला जाणवत असेल ना की हे मी केलेलं काम आहे, तर तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं. पण एखादी गोष्ट दिसतच नाही आपल्याला आपण काय केलेलं आहे, त्याच्यात जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. मी तर असं म्हणेन की माणसाला खऱ्या अर्थाने पाहिलं तर पैसा तर आवश्यक आहे, पण पैशापेक्षा जास्त जॉब सॅटिस्फॅक्शनची गरज असते. तर हा विचार तेवढाच महत्वाचा आहे जेवढा की जॉब मिळण्याचा. आणि आजच्या काळातला लक्षात ठेवून माझं अजून एक सांगणं आहे सगळ्यांना की आपण जे इंजिनिअरिंग करतो त्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशनची किती शक्यता आहे, म्हणजे एक ते एका फील्डवरती अवलंबून न राहता आपल्याला वेळ प्रसंगी आपल्याला किती जास्तीचे संधी उपलब्ध होऊ शकतात, किती जास्तीच्या क्षेत्रात आपल्याला संधी उपलब्ध होऊ शकतात याचाही विचार करावा. म्हणून हे 6 पॉइंट्स लक्षात ठेवावे. मी पुन्हा एकदा त्याची उजळणी करतो, जॉब पॅकेज, स्टेबिलिटी, त्याच्यात जॉब सॅटिस्फॅक्शन, त्यानंतर करिअर ग्राफ, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आता मी तुम्हाला सांगितलं डायव्हर्सिफिकेशन.
0: सो सरांसोबत आपण अजून सविस्तर बोलणारच आहोत अबाउट ऍडमिशन प्रोसेस बद्दल, तेपर्यंत स्टे ट्यून्ड.

0: करिअर कट्टामध्ये आज आपण बोलत आहोत इंजिनिअरिंग ऍडमिशन बद्दल. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM आणि आपल्यासोबत आहेत प्रोफेसर डॉक्टर गिरीश बसोले सर, हेड युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: इंजिनिअरिंग आपल्याला कशासाठी करायची, की आपल्याला इमिजिएट जॉब देणं गरजेचं असेल, आपली सांपत्तिक स्थिती बेताची असेल तर आपल्याला जॉब नक्कीच पाहिजे आणि तो शक्य तेवढ्या लवकर पाहिजे, कारण त्या इंजिनिअरिंगच्या डिग्री नंतर आपण जास्त वेळ थांबू शकत नाही. मग अशी इंजिनिअरिंग शोधली पाहिजे की ज्याच्यामध्ये आपल्याला त्वरित जॉब मिळू शकतो. त्यामुळे सांपत्तिक स्थितीचा भाग इथे असतो. जे सांपत्तिक दृष्ट्या थोडे चांगले असतात, वेल टू डू फॅमिलीतले असतात, त्या मुलांना थोडासा ब्रीदिंग टाइम मिळतो आपल्या इंजिनिअरिंगच्या नंतर पुढे काय ठरवायचं. पण सर्वसाधारणपणे मध्यम वर्गासाठी जॉब हा इमिजिएटली उपलब्ध व्हावा अशा प्रकारची इंजिनिअरिंग असते. केवळ लोकांनी भावनेच्या आधारे जाऊन किंवा चालत आलेल्या मान्यतांचा आधार घेऊन किंवा आमचा शेजाऱ्याचा अमुक तमुक किंवा नात्यातला अमुक तमुक ह्या ब्रँच मध्ये होता म्हणून ही ब्रँच खूप चांगली खूप पगार देते, अशी जी क्रेज असते ना, ह्या क्रेजच्या मागे लागू नये. मी नेहमी सगळ्यांना एक गोष्ट सांगत असतो की आपला निर्णय हा आपला पाहिजे आणि त्या निर्णयामध्ये कुठलाही अभावाचं कारण नसावं, कुठल्याही दबावाचं कारण नसावं आणि कुणाच्याही प्रभावाचं कारण नसावं, कारण ह्या तिन्ही गोष्टींमध्ये तुमचा खरा निर्णय होत नाही. आणि मग काय होतं, तुम्ही कोणाच्या तरी दुसऱ्याच्या विचाराने चालता आणि तो तुम्हाला कदाचित मानवत नाही नंतर. आणि इथे बऱ्याचशा मुलांची घुसमट होतानाही आपण पाहतो. तर हा एक स्वतःचा विचार तयार करणं, स्वतःच्या नजरेने बघणं आपल्या ब्रँचकडे, ते फार गरजेचं आहे. तर साधारणपणे अशा प्रकारचं अनालिसिस विद्यार्थ्यांनी करायला काहीच हरकत नाही. त्याबरोबर एक सगळ्यात महत्वाचं तो मी प्रकर्षाने सांगेन, तो म्हणजे दृष्टिकोन. आपला दृष्टिकोन जो आहे तो सकारात्मक असला पाहिजे आणि आपल्या दृष्टिकोनामध्ये हार्ड वर्क करण्याची आपली क्षमता असली पाहिजे किंवा तयारी असली पाहिजे. बऱ्याचशा मुलांना जॉब चालून येतो पण मला अशा फील्डमध्ये काम करायचं नाही असं म्हणून ते टाळतात आणि नंतर मग त्या दुष्टचक्राला, दुष्टचक्र जे असतं ना जॉबचं, त्याच्यामध्ये अडकतात. म्हणून हा एक गोष्ट ठेवायची की जॉब आपल्याला करायचा आहे का नाही हे आधीच विचार करा आणि त्यानंतर आलेल्या जॉबमध्ये काम करण्यासाठी हार्डवर्क तुम्हाला करावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल.
0: सो सरांसोबत आपण अजून सविस्तर बोलणारच आहोत अबाउट ऍडमिशन प्रोसेस बद्दल. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.

0: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
1: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
0: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
1: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि 1 वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
0: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना?
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: सध्या इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे आणि याबद्दलच आज आपण बोलत आहोत. तुम्ही ट्यून केले MGM 90.8 FM आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर गिरीश बसोले सर, हेड युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग MGM युनिव्हर्सिटी. आणि सर, ब्रँच निवडताना कोणत्या चुका होतात आणि त्या कशा टाळाव्यात? आपण
1: अदनान आतापर्यंत आपल्या ह्या उहापोहामध्ये त्याच्या गोष्टीचं थोडस कुठं कुठं आपण फ्लॅश केलेलं आहे. ब्रँच निवडताना मी एक गोष्ट पण सांगितलेली होती की आपला दृष्टिकोन असावा, आपली आवड, एक क्षमता, ह्या दोघांचा आपण विचार करावा. 12वी पर्यंत मार्क कमी असतील म्हणजे करिअर संपलं असं बिलकुल समजू नये. 12वी हा एक वेगळा आयुष्याचा भाग असतो आणि इंजिनिअरिंग ही त्यापेक्षा कितीतरी वेगळी असते. आपण योग्य ती इंजिनिअरिंग निवडायची, आपल्याला आवडेल तशी, किंवा कोणाचा सल्ला घ्यावा, जे जाणकार सांगतात त्यांच्या शब्दांवर त्यांना ऐकावं, समजून घ्यावं आणि त्यानंतर आपली इंजिनिअरिंग करावी. पण मी नेहमी जे सांगतो ना की क्रेजच्या मागे लागून ब्रँच निवडून आपण विनाकारण नंतर जॉब नाही अशा परिस्थितीत जाऊ नये. त्याचं कारण काय होतं माहिती का? एक क्रेज जेव्हा तयार होते ना माणसाची, त्याच्यासाठी मागचा एक साधारणतः 10 ते 20 वर्षाचा काळ गेलेला असतो. त्या काळामध्ये आपल्यावरती जे जे त्या ब्रँच बद्दल, त्याच्या इंजिनिअरिंग बद्दल आपल्या मनावर जे गोष्टी आलेल्या असतात, त्यातून आपण त्याचं एक गुडीगुडी चित्र तयार करतो. आणि ते चित्र माझ्याही आयुष्यात आलं पाहिजे, जे की 4 वर्षानंतर पॉसिबल आहे, कारण माझी इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर ते पॉसिबल आहे असा आपण विचार करतो. पण हे जग तसं नाही आहे. हे जग दर 5 वर्षाला बदलत जात आणि ह्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये ना हा बदल फार झपाट्याने घडतो. म्हणून आपण क्रेजच्या मागे जाऊ नये, हे सगळ्यात महत्वाचं सांगणं. दुसरी महत्वाची गोष्ट राहते ना की आपण प्रत्येक कंटिन्युअसली आपण अपडेट करायचे, कारण जे काही आपले स्किल्स आहेत, जे काही नॉलेज आहे, बदलत्या काळाला सुसंगत राहिलं पाहिजे, त्याची प्रासंगिकता राहिली पाहिजे, अशा प्रकारचं शिक्षण आपण घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी मला एका ब्रँडचा फार चांगला उल्लेख करावा असा वाटतो की बीटेक इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल ही एक ब्रँच आहे. इतकी सुंदर ब्रँच आहे. या ब्रँच मध्ये जॉबच्या संधी अमर्याद आहेत. चांगल्या लोकांची उपलब्धता कमी असल्यामुळे, इंजिनियरची उपलब्धता कमी असल्यामुळे ह्याच्यामध्ये मिळणारा पॅकेज सुद्धा खूप सन्मानजनक पॅकेज आहे. त्याबरोबर स्टेबिलिटी आहे या फील्डमध्ये. त्यानंतर या फील्डमध्ये तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन आहे. आणि तुम्हाला एखादं फील्ड बंद झालं किंवा कमी झालं किंवा रिसेशन आलं त्या फील्डमध्ये, तर तुम्हाला बहुसंख्य इतर क्षेत्र आहेत की जे तुम्हाला वाट पाहतात तुमच्या येण्याची. त्यामुळे मी जे सांगितलेले 6 पॉइंट आहेत ना, ते ह्या इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग साठी चपखल बसतात. आणि त्यामुळे अशा सारख्या ब्रँडचा माणसांनी उल्लेखनीय विचार करावा असं माझं सगळ्यांना सांगणं आहे.
0: थँक्यू सो मच सर. थँक्स अ लॉट. खूप महत्वाची माहिती आज आम्हाला माहिती झाली अबाउट ऍडमिशन प्रोसेस बद्दल आणि कोणती ब्रँच कशा प्रकारे आपण निवडू शकतो, सेल्फ अनालिसिस कशा प्रकारे करू शकतो याबद्दल. सो थँक्यू सो मच. आय होप की यातून विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. स्टे ट्यून्ड.
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
3: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
4: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 15 नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
3: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी. Visit mgmu.ac.in.
5: Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 937171423 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: जाते तो बात.

0: डॉक्टर इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-7844-44.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डायटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल 7620322186 और 7017080546. MGM यूनिवर्सिटी, NCT छत्रपति संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नोलॉजी च्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नोलॉजी साठी MGM यूनिवर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University, N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.
6: Jhumka gira.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942999.
2: Master tomorrow's tech today, not Sunday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
4: Bonita!

0: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
1: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
0: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
1: BBA, BCom, MBA, Finance, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा,

0: M.Com आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
1: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783891 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.